yana kasoni shilongoni re chakdam so prisni pwengini meters medium web aro re chacha so tokpri kilo heart transmission ko teng ba chu program ko na simang kna swenga ya apsam program ko na simang news on air epo ba kna sona manenga da thamona sona program ko ra bang pa anga vena sangma kna thum swenga ba sakantinan ya thamna ngupa salam kon chenga sakantinan athamna ya program ni aba chengo na simang sarle rungchi wa treni ki tangko kna sona ta mangen git rangara ओ मैना ग्रापेगा आंगनी देदे नका आं जुमांगो सिंगसुवेगा निसुवेगा या मंगथाम गीतरा होना सिमांग दाओ जो जो खोनासोना मानगेन